वफ़ा गुलाम रहीम बलोच साहब वॾी महिरबानी तव्हां मोहबत में यादि कयो आहे इहे तव्हां जूं मोहबतूं आहिनि यकीननि तव्हां असांजे ॿुधंदड़ जेके महिरबानी आहियो ऐं असां ॾाढो प्यार कंदा आहियो मोहबतूं कंदा आहियो मोहबतुनि जी निछावर कंदा आहियो उहा असांखे तॾहिं ख़बर पवंदी आहे जॾहिं तव्हांजा सुहिणा सुहिणा मैसेजिस असांखे मौसूलु थींदा आहिनि।

हा ॾाढो ज़बरदस्त गीत आहे, मूंखे ॾाढो वणंदो आहे। मुंहिंजी यादि ईंदी आहे तॾहिं हिटकी लॻंदी आहे चयो वेंदो आहे, यादि ईंदी आहे उहो सारींदो आहे, सॉरी उहो सारींदो आहे, यादि कंदो आहे त हिटकी लॻंदी आहे। जॾहिं प्यारा माण्हू पंहिंजा माण्हू परदेस में हूंदा आहिनि त यादि कंदा आहिनि। मुर्क़ अहिड़ो ई ज़िक्र करे पई

पंहिंजा हूंदा आहिनि, जेके प्यारा हूंदा आहिनि, जेके दिलि वारा हूंदा आहिनि, जा नाला बि वणंदा आहिनि, ज़रूरु नालनि खे चुमी ॾिनी वेंदी आहे, अखियुनि ते बि रखिया वेंदा आहिनि। दोस्तनि जी दुआ आहे त सभिनि जा प्यारा साण हुजनि, कठे हुजनि, गॾु हुजनि।

0: जेतिरी तारीफ़ कजे ओतिरी घटि आहे.
1: दिलि सां दिलि सां सच ॿुधाइजो.
0: जी सभु बिल्कुलु प्रोग्राम तव्हां बहितरीन आहे.
1: नूर सां सफ़ा नूर ते. लव यू, लव यू पहिरां वॾी महिरबानी. अॼुकल्ह असांजो टॉपिक जेको आहे उहो तव्हां ॿुधो हूंदो प्रोग्राम जेकॾहिं ॿुधी रहिया आहियो. हाणे ट्यून कयो आहे त असां अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त मुआशिरे में अव्हां ॿुधी रहिया आहियो खोड़ सारा जेके आहिनि त फनकार आहिनि, खोड़ सारी उहे फनकार सभु कुझु आहिनि त शायरी ॻाए रहिया हूंदा आहिनि. असांजे प्रोग्राम दिलि जी ॻाल्हि जेको आहे उहो आहे सॼो प्यार मोहबत अमन ऐं शायरीअ ते. ऐं शायरी दिलि जी ॻाल्हि आसान हिकिड़ो तरीक़ेकार आहे जेका पुॼाईंदी आहे. उहो शायरी जो ज़िक्र मूं कयो त शायरी जो मुआशिरे में छा किरदारु आहे. सवाल सवलो आहे, रुखियो आहे.
0: शायरी जो बहितर किरदारु आहे. अगरि शायरी सही कंदी वञे त सुठो किरदारु आहे. शायरी बहितर आहे.
1: बहितर किरदारु त पोइ जेकॾहिं तव्हां पंहिंजे आस पास इर्द गिर्द माहौल में जेके गीत ॿुधी रहिया आहियो छा समुझो था त उहो पॉज़िटिव सही किरदारु पहुचाए रहिया आहिनि पंहिंजो. मां कंहिं गीत खे कोड कोन कंदुमि, तव्हां ॿुधी रहिया
0: आहियो. शायर त अहिड़ा आहिनि जेके शायर सही पहुचाए रहिया आहिनि. बिल्कुलु.
1: अव्हां जेको पसंदीदा शायर उनजो नाओ खणण चाहींदो? लव यू, लव यू, लव यू. क्या बात आहे. बिल्कुल. कमराणी जो कोई शेर ॿुधाइण चाहींदो?
0: जी सर, शेर त हींअर यादि कोन्हे.
1: कमराणी जो यादि न आहे, बुखारी जो ॿुधायो भला.
0: जी सर, शायरी कमराणी
1: बुखारी लाइ चयो वेंदो आहे त बुखारी अवामी शायर आहे. ऐं बुखारी चयो त मां सिंध ऐं सूंह जो आशिक़ु आहियां. कमराणी बि बिल्कुलु मूंखे ईअं ई सवलो ऐं अवामी शायर लॻंदो आहे. उन जी ॻाल्हियूं ॾाढियूं प्यारियूं थियल आहिनि. जीअं अॻुणे सुठ ॿुधाई त असां माण्हू सिंध ते सफ़ा सिधे साधे अहिड़े तरीक़े सां कमराणी तमामु प्यारो प्यार जो पैगाम ॾिनो आहे. चार भेरा हूं, चारे छड़े हूं, ॾाॾी नकी नानी, कुकड़ कबाब असांखे ॼाणू, नकी पले जी आनी, लसी नल खा मानी. अहिड़ियूं प्यारियूं प्यारियूं कमराणी ॻाल्हियूं कयूं. ॾाढी ख़ुशी थी अव्हां सां ॻाल्हि ॿोल करे. असां हिकिड़ी ब्रेक ते वेंदासीं पहिरां. जेकॾहिं का फरमाइश आहे त ज़िक्र करे सघो था असां सां. मंज़ूर सखीराणी जे आवाज़ में अनवर कमराणी जो भला हाणे तव्हांखे मतलबु यादि अचे मंज़ूर जे करे को झूंगर ॿुधायो मंज़ूर जो गीत भला अनवर जे शायरी. वाह वाह, जे परची पवे यार त ख़ैरात कंदासीं. इहो बिल्कुलु असां पंहिंजी प्ले लिस्ट में आणे छॾियूं था. ॿियो को पैगाम पंहिंजे जेको आहे दोस्तनि ताईं यारनि ताईं FM नेटवर्क जे वसी नेटवर्क वसीले पंहिंजनि दोस्तनि ताईं को पैगाम ॾियण चाहियो?
0: जेके बि दोस्त बि कंदा सभिनी खे अस्सलाम वालेकुम. तव्हांजी पूरी टीम खे सभिनि लाइ इहो पैगाम आहे सभिनि सां प्यार मोहबत कयो, प्यार मोहबत सां रहो.
1: साईं बिल्कुलु, असां त अॻ में बि बयान करे चुकासीं त मां सूंह वारनि जो ग़ुलाम आहे, कंदो आशिकनि जो एहतराम आहे, लॻंदी नाहे पंहिंजे कंहिं बि अमीर सां, दिलि फ़क़ीर जी आहे फ़क़ीर सां. लव यू, पहिरां शाद हुजो, आबाद हुजो ऐं ॿुधंदा रहो.
0: जीए,
1: लव यू, थैंक यू.